0: ॻाल्हि
1: कयो गीत सुनंदा जाणे
2: अॼु असांखे हुन फिल्म नसीब गोविंदा वारी आहे
1: हा हा
2: हिन जो गीत आहे कुमार सानू ने अनुराध बोलवाण में गीत ख़बर चूरा लेंगे दिल के सभु सामने दिल तेरा
1: हा हा
2: आई गैन सुणाए ॾींदे बोर ख़ासो लॻे थो असांखे
1: ज़रूर सी सुणे ॾींदासीं
2: अने मूं बि राई नाला गिनी न भेण
1: हा हा गिनी गिनो
2: मुंहिंजो वॾो पुत्र आहे इमरान आहे अल्ताफ आहे साजिद आहे मुंहिंजो भाणे जो आहे झाकीर आहे इर्शाद आहे आसिफ आहे भतरीज आहिनि अनवर आहे इक़बाल आहे अजीज आहे अने रेडियो वारा श्रोता मित्र आहिनि नाना रियाज आहे अल्ताफ भट्टी आहे पछी अली महमद आहे पछी अब्दुल कादर आहे हीरेन भाई सुपीड़ा आहे
1: ज़रूर ज़रूर आंजी बणी जी पसंदगी पूरी करे छॾियूं अॼु
2: ज़रूर पूरी कढी जासीं नियमित सुणो था अने बोरो ख़ासो लॻे थो अने असांजे आसी ओतिरा राठवाड़ी घर फोन कयूं त असांखे फोन ज़रूरु ॾिजा भले असांखे पसंदगी आहिनि सुणाए ॾिजा
1: ज़रूरु ज़रूरु सुणाए ॾिजा
2: भले भेण अचीजा
1: अचीजा।